नाम त्यावै देव तेतीस अर साधक सिद्ध नर नाम खंड ब्रह्मांड तारे जेहे नाम समाद्यो हरख सोग